हाइन खरंग असंगजर खनाले क्या रचापमु खरंगका हेमंत कुमार जमातिया हाइन खरंग पांदा तीनिन बागै असंग जतनन फुंका हाम

खनाजुमनी ओजुरा नरुगनी कोई हरजाग रचामुंग रोग नो खाबनी मारे किसी ताखोकते बुखुक्षुंग आउ फाइडिंगे ओजुरा हानुहै तेतांगशा रचामुंगनी फाइसिंग नो सं थांगलाय पिराना ओ भागिन तेरेप तेरे पांदानो सं बसकांगो तलांगलेन हैदा आउ तेजं हानुहै ओजराओ Jimmy, Kabang, Miss Fajak Tongo, Fiabang, Tangsha Tangsaki, Jemanchak, Jezora Tongshak, Saitogana, Canary, Renani. Hanohai Tesimbo, Koroksha, Koyhorka, Funga Hambai, Animung, Kanang Jomatia, Kami, Tui Baklai, Side, Atramura, Anur Jamukasha, Canaradi, Gospel, Chandra, Debermani, Kokti, Rajamung, Hambai, Jessabano Tangsha, Canaradi, Nikoherja, Gau. Fajingangai, Ojora, Nainen, Chandra, Debermani, Cookly Tangsha, a Gospel, Rajamung, Jessabano Tangsha, Dohne Shao, Nainen, or Jamung Pano, Canalai. WhatsApp number ha nka chini 9402169965.